नमस्तं अगादे नमस्तं अगंजे नमस्तं अपंजे नमस्तं उदारे नमस्तं अपारे नमस्तं सोएके नमस्तं अनेके नमस्तं अभूते नमस्तं अजूपे नमस्तं नरकर्मे नमस्तं नरपर्मे नमस्तं नरदेशे नमस्तं नरपेशे नमस्तं निर्नामे नमस्तं नरकामे नमस्तं नरताते नमस्तं नरकाते नमस्तं निर्दूते नमस्तं अभूते नमस्तं अलोके नमस्तं अशोके नमस्तं।

नमस्तं अपाते नमस्तं अमजबे नमस्तस्त अजबे आदेशं अदेशे नमस्तं अपेसे नमस्तं नतामे नमस्तं निर्वामे नमो सर्व काले नमो सर्व दयाले नमो सर्व रूपे नमो सर्व पूपे नमो सर्व खापे नमो सर्व थापे नमो सर्व काले नमो सर्व पाले नमस्तस्त देव नमः।

नमो सर्व पंगे नमो काल काले नमस्तस्त दयाले नमस्तं अबरने नमस्तं अमरने नमस्तं जरारं नमस्तं कृतारं नमो सर्व तंदे नमो सत अबंदे नमस्तं नरसाके नमस्तं निर्बाके नमस्तं रहीमे नमस्तं करीमे नमस्तं अनंते नमस्तं महंते नमस्तस्त रागे नमस्तं सुहागे नमो सर्व शोकं नमो सर्व पोखं नमो सर्व कर्ता नमो सर्व हर्ता

सच्चे तेरे खंड सच्चे ब्रह्मांड सच्चे तेरे लो सच्चे आकार सच्चे तेरे करुणे सब विचार सच्चा तेरा अमर सच्चा दीवान सच्चा तेरा हुक्म सच्चा फरमान सच्चा तेरा कर्म सच्चा निशान सच्चे तुदा खैलक करोड़ सच्चा सब

तू करता आप अभुल है भुलण विच नाही, तू करहे सो सच्चे भला है गुरु शब्द बुझाही, तू करण कारण समरथ है दूजा को नाही, तू साहिब अगम दयाल है सब तो

जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय